समाजाची मी अल्लाय चालू टाकणार आहे. म्हणजे सैले प्रतिबिंब कैले पण समाज का बराबरी वावर सांगतो.